नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM 102.8 आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे। न्यूज ऑन AIR या ॲपवर विविध भारतीचे कार्यक्रम आपण जगभरात कुठेही ऐकू शकता। आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 17 वैशाख 1948।

0: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार। राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी। भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा। राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले। नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे। या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त परिषदेत अनेक उद्योग समूहांनी गुंतवणुकीत स्वारस्य दाखवलं। राज्य सरकारनं जायका या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी भागीदारी करण्यास मान्यता दिली असून त्यासाठी 3,708 कोटी रुपयांचं वित्तीय सहाय्य घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आली असून जळगाव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार आणि गोंदिया या ठिकाणी 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचारिका विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। अर्थविभागानं यासंदर्भात परिपत्रक काढलं असून येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडता येणार आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल। हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल, तर त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल। ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधल्या यशामुळे या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे। मात्र शाळेत अपुरी बैठक व्यवस्था आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणं शक्य होत नाही, यामुळे शाळा प्रशासनानं प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे। याविषयी माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लांडगे म्हणाले,
1: प्रवेश परीक्षा घेण्यामागचा उद्देश म्हणजे बाहेरून येणारा जो विद्यार्थ्यांचा लोंड आहे, पालकांचा जो आशय आहे, ती आशा पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत। यामागचं कारण म्हणजे विद्यार्थी संख्या अधिक, वर्गखुल्या सीमित, शिक्षक संख्या सीमित आणि म्हणून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न्याय देण्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्याचं शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठरलेलं आहे।
0: ग्रामीण भागातील सरकारी शाळा देखील दर्जेदार शिक्षण देऊ शकतात याचं जेवणाळा शाळेनं उदाहरण घालून दिलं आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. ही परीक्षा होणार होती, मात्र विविध स्तरांवरून झालेल्या तीव्र विरोधानंतर शासनानं हा निर्णय मागे घेतला आहे. 1976 नियमावलीनुसार घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची आजच्या काळात गरज आहे का याचा पुनर्विचार करताना त्या नियमावलीतील तरतुदींचीही सखोल पडताळणी केली जाईल असंही सामंत यांनी म्हटलं आहे. पुणे ही भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी या उद्देशानं कोहिनूर कट्टा प्रस्तुत आणि महाराष्ट्र

0: साहित्य परिषदेच्या विशेष सहयोगानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या निमंत्रितांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन काल संध्याकाळी परिषदेच्या सभागृहामध्ये झालं. पुढील अनेक वर्षांचं सांस्कृतिक वेधपत्र अर्थात व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या दृष्टीनं याचं विशेष महत्व आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर गोवम देगलूरकर आणि इतर मान्यवर उद्घाटनावेळी उपस्थित होते. या परिषदेच्या संयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले,
1: या सगळ्या दोन दिवसाच्या परिषदेचा आमचा प्रयत्न असा एक व्हिजन डॉक्युमेंट या सगळ्याचं तयार करावा जी सुरुवात असेल. एवढे मान्यवर दोन दिवसात बोलणार आहेत. एक व्हिजन डॉक्युमेंट करून जर मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची जायची इच्छा आहे. अगदी साध्या गोष्टी आहे की इतकं मोठं कलेचं भांडार या पुण्यामध्ये असताना कलेचं एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ असू नये हे दुःख आम्हाला कायम आहे. आम्ही 40-40 वर्ष या ठिकाणी संयोजन करतो, अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही काम करतोय, परंतु आम्हाला दुःख या एका गोष्टीचं आहे. त्यामुळे कितीतरी गोष्टी आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत, या ठिकाणी रसिकांना असलेल्या सोयी सुविधांचा विषय आहे, त्याच्या पलीकडे जाऊन 200 पेक्षा जास्त महोत्सव या ठिकाणी होतात मोठे, पण त्यांना मदत करण्याकरता कॉर्पोरेशनमध्ये कुठलीही पॉलिसी नाही. तो एक मोठा महोत्सव करायचा तर या ठिकाणी अनेक ऑर्गनायझर्स पण मला दिसत आहेत की जे स्वतःच्या ताकदीवर आणि गोयलांसारखे अनेक या ठिकाणी प्रायोजक आहेत, तर ते सर्वजण या ठिकाणी आपापल्या परीने सहाय्य करतात आणि ते महोत्सव साकारले जातात ज्याचं जगाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतं.
0: महापालिका क्षेत्रात असलेल्या राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते पाणी पथदिवे या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्यानं आगामी काळात एमआयडीसीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. औद्योगिक वसाहतींमधून मिळणारा कर या निर्णयानंतर औद्योगिक वसाहत वसूल करेल आणि त्यातून औद्योगिक वसाहतीच पायाभूत सुविधा पुरवेल, त्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाईल असंही सामंत यांनी सांगितलं. नाशिकमधील टीसीएस प्रकरणात नियुक्त केलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे. रहाटकर यांनी काल नाशिक इथं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली. बंदूक खराब प्रकरण आणि टीसीएस प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं पोलीस यंत्रणेला तपासाकरता अजून वेळ देणं आवश्यक असल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं जिल्ह्यातलं पहिलं महसुली गाव ठरलं आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला हे यश आलं आहे. दरम्यान राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक वाढल्यानं पेट्रोल डिझेलची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मिरज इथल्या डेपो व्यवस्थापकांना नियमित पुरवठ्याचे निर्देश दिले आहेत. इंधन टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन धोडमिसे यांनी केलं आहे. केंद्र सरकारनं हरभरा खरेदीची मुदत 29 मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे निर्धारित कालावधीत विक्री करू न शकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान तूर खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदीनंतर मालाचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरालगतच्या बाह्यवळण मार्गावर काल मालगाडीच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. गुजरातहून सिमेंट भरून आल्यानंतर मालगाडी रिकामी करण्यापूर्वी ते टायरची तपासणी करत होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं काल सोलापूर इथं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. पवार यांचे हे शुभशकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागत गीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. सोलापूरच्या साहित्य कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवनाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या

0: हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, FM 102.8 और न्यूज ऑन AIR इस ऐप पर. आइए सुनते हैं भूले बिसरे गीत इस कार्यक्रम का शेष.

0: सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत व्हिएतनाम दरम्यान विविध क्षेत्रातील सामंजस्य करार संपन्न. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबई भेटीवर. संयुक्त व्यापार मंचच्या कार्यक्रमात होणार सहभागी. बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. आसाम तामिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग. आणि देशाच्या विविध भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान काल विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उपकरणांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल देयक प्रणाली तसंच संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्या दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर उभय नेत्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभराच्या कालावधीतच लाम यांनी भारताला राजकीय भेट दिली. यावरून भारत व्हिएतनाम संबंधांना दिलेलं प्राधान्य स्पष्ट होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं. उभय देशातील सामायिक वारसा जिवंत ठेवण्यासाठी व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीतील माय सन आणि नाऊ ताऊ या मंदिरांचा जीर्णोद्धार करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलं. या संस्कृतीशी निगडीत हस्तलिखितांचं डिजिटलीकरण होणार असून भावी पिढ्यांसाठी हा वारसा जतन करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही काल संध्याकाळी व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट घेतली.

भारत आणि व्हिएतनाम दरम्यान वाढत्या व्यापक धोरणात्मक भागीदारीमुळे द्विपक्षीय सहकार्याला गती मिळेलच, मात्र प्रदेशातील शांतता आणि समृद्धी राखण्यातही योगदान मिळेल असं मुर्मू म्हणाल्या. दोन्ही देशांदरम्यानच्या सखोल मैत्रीला ऐतिहासिक, नागरी आणि सांस्कृतिक संबंधांची पार्श्वभूमी असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल व्हिएतनामचे समपदस्थ नो वांग तुआन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या बैठकीदरम्यान उभय देशातील 10 वर्षांच्या सामरिक भागीदारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून ती अधिक बळकट आणि वृद्धिंगत होत असल्याचं नेत्यांनी नमूद केलं. जागतिक अर्थव्यवस्था, बदलती भूराजकीय आव्हानं या विषयांवर चर्चा करताना लवचिकता आणि स्थिरता वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबईला भेट देणार असून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या दिवसाची सुरुवात ते घंटा वाजवून करतील. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन बीजभाषण करतील. उभय देशातील विविध भागधारकांना एकत्र आणत व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींचा शोध घेणं हे या मंचाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर लांब राष्ट्रभवन इथं महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन सहभोजनाचा आस्वाद घेतील. बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळाचे सदस्य पाटणामधल्या गांधी मैदानावर होणाऱ्या शपथविधी समारंभास उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी एनडीएचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित असतील. या शपथविधी सोहळ्याला आज दुपारी 12:00 सुमारास सुरुवात होईल. आसाममध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल गुवाहाटी इथल्या लोकभवनात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. या राजीनाम्यामुळे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत विद्यमान मंत्रिमंडळानं काळजीवाहू सरकार म्हणून कामकाज सुरू ठेवावं अशी सूचना राज्यपालांनी केली असल्याचं सर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून त्यांनी राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अधिक पाठिंब्याची आवश्यकता असल्यानं टीव्हीके इतर पक्षांच्या संपर्कात आहे. तर काँग्रेस पक्षानं टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसचे 5 आमदार आहेत. काँग्रेसनं नियोजित मुख्यमंत्री विजय यांची भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांची उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या मध्यम ग्राम इथं अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. दोहरिया इथं काल रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. चंद्रनाथ यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचे चालक बुद्धदेव बेरा हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपल्याला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. जयपूर इथं आयोजित संयुक्त कमांडर परिषदेच्या दुसऱ्या सत्राला आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान उपस्थित राहणार आहेत. नवीन क्षेत्रांमधील लष्करी क्षमता या संकल्पनेवर आधारित ही 2 दिवसीय परिषद ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या दिवशी होत असल्यानं याला विशेष महत्व आहे. ही परिषद सायबर, अवकाश यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधल्या आव्हानांचं मूल्यांकन करण्यासाठी आणि भविष्यासाठी सैन्य दलाच्या क्षमता विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या परिषदेत मंत्रालयात विकसित केलेल्या भविष्यवेधी एप्लिकेशनचं प्रात्यक्षिक, भविष्यातील युद्ध संकल्पना आणि कार्यप्रणाली तसंच धोरणांशी संबंधित नवीन सिद्धांतांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल पारामारिबो इथं सुरानामचे परराष्ट्र मंत्री मेलविन बेउआ यांची भेट घेऊन चर्चा केली आणि दोन्ही देशांदरम्यान संयुक्त आयोगाच्या 9व्या बैठकीत भारतीय आणि सुरिनामच्या शिष्टमंडळानं उभय देशांच्या संबंधांचा सर्वसमावेशक आढावा घेतला. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, संस्कृती आणि परस्पर लोकसंपर्क आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सखोल आणि वैविध्यपूर्ण होण्यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन जयशंकर यांनी केलं आहे. परस्पर घनिष्ठ लोकसंबंध हा उभय देशांच्या नात्याचा पाया असल्याचंही परराष्ट्र मंत्र्यांनी नमूद केलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि

0: गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे. या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. आखाती प्रदेशातील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनं अमेरिका आणि इराण सामंजस्याच्या निकट पोहोचत असल्याचं चित्र आहे. प्रादेशिक सूत्रांनुसार एका मसुदा करारावर सक्रिय चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक पानी 14 कलमी आराखड्यामुळे व्यापक कराराच्या दिशेनं वाटाघाटींसाठी 30 दिवसांची मुदत मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा आढावा घेत असल्याचं इराणनं म्हटलं आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे. मात्र चर्चा अयशस्वी झाल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू होऊ शकते असा इशाराही दिला आहे. दरम्यान इस्रायलच्या सूत्रानुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू वाटाघाटींच्या प्रगतीबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. दरम्यान इस्रायलनं बेरूतच्या दक्षिण उपनगरात हिजबुल्लाच्या एका वरिष्ठ कमांडरला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्याची पुष्टी केली आहे. युद्धविरामानंतर लेबनीज राजधानीतील हा पहिलाच हल्ला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्याच्या संभाव्य मोहिमेचा भाग म्हणून फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा लाल समुद्रात तैनात केला आहे. फ्रान्सच्या लष्करानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात चार्ल्स डी गॉल विमाननाहू जहाजांसह इटली आणि डेन्मार्क यांची प्रत्येक एक युद्धनौका लाल समुद्राच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत. संघर्ष पूर्ण थांबल्यानंतर सुरक्षित वाहतुकीसाठी पायाभरणी करण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटन संयुक्तपणे एका प्रस्तावावर काम करत आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं पंजाब किंग्जला 33 धावांनी पराभूत केलं. सनरायझर्स संघानं 236 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्ज संघाला केवळ 202 धावाच करता आल्या. दिल्लीत 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 2026 त्यागराज मैदानावर आयोजित होणार आहे. स्पर्धेमध्ये 35 हून अधिक देशातील खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दिल्ली सरकार आणि टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि तसंच आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगडसह अंदमान निकोबार बेटांवर आज मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचबरोबर तामिळनाडू पुदुच्चेरी केरळम सह उर्वरित देशभरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत व्हिएतनाम दरम्यान विविध क्षेत्रातील सामंजस्य करार संपन्न. व्हिएतनामचे राष्ट्रपती आज मुंबई भेटीवर संयुक्त व्यापार मंचाच्या कार्यक्रमात होणार सहभागी. बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार. आसाम तामिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आणि देशाच्या विविध भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, FM 102.8 और न्यूज ऑन AIR इस ऐप पर. आइए सुनते हैं अगला कार्यक्रम, भारत की गूंज.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
1: देश की सुरीली धड़कन विविध भारती से आप सुन रहे हैं कार्यक्रम चित्रलोक.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: हमारा प्रसारण आप सुन रहे हैं देश की सुरीली धड़कन विविध भारती से।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपले स्वागत करते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम केला आहे। राष्ट्रपती मुर्मू यांनी ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधातील भारताच्या ठाम निर्धाराचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे। या मोहिमेच्या यशामागे सशस्त्र दलांचं अद्वितीय शौर्य आणि दृढनिष्ठ असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या। पंतप्रधान मोदी यांनी पहलगाम इथं निष्पाप भारतीयांवर झालेल्या हल्ल्याला सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचं सांगत ऑपरेशन सिंदूरमुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत देशाची कटिबद्धता अधोरेखित झाल्याचं नमूद केलं। तसंच नागरिकांनी सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ सामाजिक माध्यमांवरील प्रोफाईल फोटो बदलण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूर ही भारताची ऐतिहासिक मोहीम असल्याचं सांगत भारतीय सैन्याच्या अचूक कारवाईची आणि पराक्रमाची प्रशंसा केली। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मातृ आणि बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जननी हा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे। प्रजननक्षम वयोगटातील महिलांच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात जतन आणि निरीक्षण करण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला आहे। या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 1,34,00,000 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे। गर्भावस्थेपूर्व सेवा, प्रसूती, प्रसूतीनंतरची काळजी, नवजात बालकांची देखभाल आणि कुटुंब नियोजन सेवांचा मागोवा घेणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय जोसेफ यांनी आज तामिळनाडूचे राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली। कालही विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन पक्षाच्या आमदारांची यादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं होतं। सरकार स्थापनेसाठी विजय यांना आणखीन आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे। दरम्यान व्हीसीके पक्षानं विजय यांना पाठिंबा देण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही। डाव्या पक्षांनीही राज्यपालांकडे सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सरकार स्थापन करण्याची आणि विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे। तंत्रज्ञान विकास मंडळानं स्वदेशी विकसित टाईप 4 कंपोझिट सीएनजी सिलेंडर उत्पादन आणि व्यापारीकरणासाठी प्रगत उत्पादन सुविधा स्थापन करण्याकरता एका खासगी फर्मसोबत करार केला आहे। या उत्पादन निर्मितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वच्छ ऊर्जा गतिशीलता, कार्बन उत्सर्जन कमी करणं आणि स्वदेशी उत्पादन मजबूत करण्याच्या दृष्टीनं सरकारचं हे महत्वाचं पाऊल आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वाहतूक आणि नवीन ऊर्जा क्षेत्रातील प्रगत गॅस साठा प्रणालीमध्ये भारताच्या देशांतर्गत क्षमतांचं बळकटीकरण अपेक्षित आहे। छत्रपती संभाजीनगर इथं उद्या शुक्रवारी जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे संकल्प सप्ताहाची सांगता आणि थॅलेसेमिया मुक्तीसाठी पुढील वाटचालीसाठी आरोग्य विभागाचा निर्धार याविषयी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची उपस्थिती असणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील 3 पोल्ट्री फार्मचं ब्लड फ्लूचे नमुने पॉझिटिव्ह आले, त्यामुळे या पोल्ट्री फार्मच्या जवळ असणाऱ्या इतर 6 पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्य नष्ट करण्यात आलं आहे। या ठिकाणचे नमुने पुढील तपासासाठी भोपाळला पाठवण्यात आले आहेत। पुणे जिल्ह्यातील बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणी नंदुरबारमध्ये काल कॅन्डल मार्च काढण्यात आला। या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याच्या उद्देशानं केंद्र तसंच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानं सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर म्हणजे राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शूटिंग, सायकलिंग आणि अॅथलेटिक्स या खेळांच्या निवड चाचण्या पुण्यातल्या बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकुलात येत्या 11 आणि 12 तारखेला तसंच 18 आणि 19 तारखेला घेण्यात येणार आहेत। या निवड प्रक्रियेनंतर अॅथलेटिक्समध्ये 16, सायकलिंगमध्ये 1 आणि शूटिंग या क्रीडा प्रकारामध्ये 10 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे। इच्छुक खेळाडूंनी उद्या 8 मे पर्यंत kiscepune@gmail.com या ईमेलवर अर्ज पाठवण्याचं आवाहन क्रीडा विभागानं केलं आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं

वेळापत्रक काल जाहीर झालं. अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबाद इथं होणार आहे. दरम्यान स्पर्धेत आज संध्याकाळी लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: तो एक साथी ने भेजा है कि आज के गीत हो सकते हैं, हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, समय तू धीरे धीरे चल, सपने सुहाने लड़कपन के, आंखों से जो उतरी है दिल में, अजनबी कौन हो तुम, हम भी चलें तुम भी चलो। तो भाई देखते हैं कौन कौन से गाने हमारे आपके मिलते हैं। एक साथी लिख रहे हैं कि काल का पहिया घूमे भैया, लाख तरह इंसान चले, लेके चले बारात, तो कभी
1: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी। तमिळनाडूमध्ये TVKचे प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट। अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर। आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे। या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते। पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो। या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असंही ते समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हणाले। या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं। या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली। ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं। याविषयी ते म्हणाले,
2: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा, ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा।
1: बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला। विजय कुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली। या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते। तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी तमिळगा वेत्री कळघमचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची लोकभवनात दुसऱ्यांदा भेट घेतली। यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर केलं। राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे की नाही हे अद्याप कळू शकलं नाही। तमिळनाडू विधानसभेत TVKनं 234 पैकी 108 जागा जिंकल्या आहेत। बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे। TVKला काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा आहे

मात्र तरीही ही आघाडी बहुमताचा आकडा गाठू शकली नाही। दरम्यान सत्ता स्थापनेबाबतच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकच्या 40 अधिक आमदारांना पुदुचेरीमधल्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं आहे। हे आमदार कड्डलोर, विलुपुरम, कलकुरीची या जिल्ह्यांमधले आहेत। या रिसॉर्टच्या भोवती पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे। केरळमच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं। पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरममध्ये झाली, पण त्यात मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही। काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत। या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत। काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत। आसामच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी 12 मे रोजी होणार असून त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील, असं आसामचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी सांगितलं। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड रविवारी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यमग्राम इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। 4 दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांची गाडी थांबवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। चंद्रनाथ यांच्या गाडीचे चालक बुद्धदेव बेरा हेही गंभीर जखमी झाले आहेत। चंद्रनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। भाजपनं या हत्येला तृणमूल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। तृणमूल काँग्रेसनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे। माकप आणि काँग्रेसनेही हत्येचा निषेध केला आहे। पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला। यामुळे पुदुचेरीत नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नायब राज्यपालांनी काल 15वी विधानसभा विसर्जित करण्याचे आदेश दिले। पुदुचेरी विधानसभेच्या 30 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 जागा जिंकून बहुमत प्राप्त केलं आहे। यात NR काँग्रेसनं 12, भाजपनं 4, अण्णाद्रमुक आणि लचिया जननायका कच्ची या पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे। कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे। विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं। या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती। या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता। या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्यांचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला, असा आरोप सर्वांवर होता। या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं होतं। व्हिएतनामचे अध्यक्ष तो ला यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली। यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली। दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, तसंच एक व्यावसायिक परिषदेत ते दोन्ही नेते सहभागी होतील। संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची लोकभवनात भेट घेतील। गेल्या 22 जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अंतर्गत 518 जणांना अटक झाली असून 481 FIR नोंदवण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 24 मालमत्ता जप्त केल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत। ईडीनं आज मोहाली आणि चंदीगडमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले। ग्रेटर मोहाली क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जमीन वापर हस्तांतरणाचा परवाना मिळवताना मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी।
तमिळनाडूमध्ये टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट. अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले. दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले. या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो. या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता, तयारी आणि समन्वय दिसून येतो, असंही ते समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हणाले. या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाजमाध्यमांवर ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं. या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. ताबा रेषा आणि पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले.
1: सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर, लेडीज एंड जेंटलमैन, विल गो ऑन.
0: भारताची हवाई ताकदीचं महत्त्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल AK भारती म्हणाले. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले.
2: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा, ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
0: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील NASA केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील NASA केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येईल. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला. विजयकुमार सिन्हा आणि नितीशकुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्र वरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलशीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: इस गाने के गीतकार हैं जावेद अख्तर, संगीत A.R. रहमान ने दिया है।
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, FM 102.8 पर। अभी आप सुनेंगे प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोड़के सराफ।
2: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी

0: धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त 1 प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
1: अभी आप सुन रहे थे प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. ये विविध भारती का मुंबई केंद्र है.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंधूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार. बीडमध्ये झालेल्या 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित इन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे. याविषयीचा सविस्तर वृत्तांत आता ऐकूया.
1: ऑपरेशन सिंदूर मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले. दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले. या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं आहे. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई

0: भारताच्या हवाई ताकदीचं महत्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल ए के भारती यावेळी म्हणाले.
1: देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले,
2: देश के सभी श्रमिक को ईएसआईसी की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा, ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
1: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्रांना भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येईल. राज्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून पुढच्या 3 वर्षांसाठी ती कार्यरत राहील, असं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काल जारी झालेल्या शासन निर्णयात म्हटलं आहे. ही समिती राज्यातील सर्व आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा पोषण सिकल सेल नियंत्रण मनुष्यबळ उपलब्धता आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेणार आहे. भारत आणि व्हिएतनाम हे दोन देश आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत परस्पर सहकार्यानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात, असं प्रतिपादन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांनी आज केलं. मुंबईत भारत व्हिएतनाम व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. या दोन देशांनी यापूर्वीही एकमेकांच्या सहाय्यानं वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. भारत आणि व्हिएतनाम सारख्या देशातले स्वयंउद्योजक गुंतवणूकदार तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातले व्यावसायिक आशियाचं भविष्य घडवतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बौद्ध धर्म हा भारत आणि व्हिएतनाम यांना जोडणारा एक दुवा असून व्हिएतनामी पर्यटकांनी अजंता आणि एलोरा लेण्यांना भेट द्यावी, तसंच पर्यटन क्षेत्रात भारताच्या बरोबर काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटवर हे निकाल पाहता येतील. results.digilocker.gov.in, mahaHSSEBoard.in, SSEResults.mkcl.org आणि mahaHSSEBoard.in. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बीडमध्ये झालेल्या 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी आज लातूर पोलिसांनी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. अविनाश पाठक यांच्यावर 2023 घडलेल्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. मार्च 2025 ते एप्रिल 2025 या काळात अविनाश पाठक यांच्या स्वाक्षरीनं घडलेल्या बनावट नुकसान भरपाईची 154 प्रकरणं घडली. या प्रकरणी हे गुन्हे दाखल झाले होते. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलसी

0: राम प्रजापती यांच्या कथित बनावट इन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबाद जवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित इन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयात 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 तर सहाय्यक आयुक्त पदाच्या 308 जागा भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुरू केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामना थोड्याच वेळात सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हा सामना लखनौत खेळवला जात आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर झालं. अंतिम सामना 31 रोजी अहमदाबाद इथं होईल. सातारा जिल्ह्यात कोरेगाव आणि पाटण तालुक्यातील काही भागात आज दुपारनंतर अवकाळी पावसानं हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्याच्या काही भागात आज पाऊस पडला. हवामान. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि गोंदियामध्ये आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार. बीडमध्ये झालेल्या 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित इन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर. स्वागत है आपका अगले कार्यक्रम में.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी टीव्हीके पक्षाची भाकपला पाठिंब्याची विनंती। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार। नितीशकुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी। आणि भारत आणि व्हिएतनाम जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांचं प्रतिपादन। ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा गौरव केला जातोय। याविषयीचा सविस्तर वृत्तांत आता ऐकूया।
1: ऑपरेशन सिंदूर मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं आहे। पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे। लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली। ताबा रेषा आणि पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले।
2: सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर, लेडीज एंड जेंटलमैन, विल गो ऑन।
1: भारताच्या हवाई ताकदीचं महत्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल AK भारती यावेळी म्हणाले।
0: देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली। ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं। याविषयी ते म्हणाले।
3: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही

0: संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा।
1: तमिळगाव वेत्री कळघम पक्षाचे नेते CTR निर्मल कुमार यांनी आज भागपचे तामिळनाडू राज्य सचिव एम वीरपांडियन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली। TVK पक्षाला विधानसभा निवडणुकीत 108 जागा मिळाल्या आहेत, तसंच काँग्रेसच्या 5 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे। तरीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी TVKला आणखी 5 आमदारांची गरज आहे, त्यामुळे भाकपकडे पाठिंबा मागितल्याचं निर्मल कुमार यांनी सांगितलं। TVKने दोन्ही डावे पक्ष VCK मुस्लिम लीग यांना पाठिंबा मागितला आहे असं ते म्हणाले। रालोआकडेही पाठिंबा मागणार का या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला पक्षाचा तसा कोणताही विचार नाही असं निर्मल कुमार म्हणाले। केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं। पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरम इथं झाली, पण त्यात मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही। काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत, या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत। काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत। बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला। विजय कुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली। या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते। भारतात राहणाऱ्या 2,860 बांगलादेशींना मायदेशी पाठवण्यासाठी भारत सरकार तयार आहे, पण त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी बांगलादेशात प्रलंबित असल्यानं त्यांची पाठवणी पूर्ण झाली नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली। नवी दिल्लीत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। मायथॉससारख्या AI मॉडेलकडून उद्भवणाऱ्या संभाव्य सायबर धोक्यांपासून बँकांनी तयार राहावं असं आवाहन केंद्रीय वित्त सेवा सचिव एम नागाराजू यांनी केलं आहे। मुंबईत इंडियन बँक असोसिएशनच्या जोखीम व्यवस्थापनावरच्या परिषदेत ते आज बोलत होते। अँथ्रोपिकच्या मायथॉस या AI मॉडेलमध्ये विद्यमान यंत्रणेतल्या त्रुटी शोधण्याची क्षमता आहे, त्यामुळे जगभरातल्या नियामकांनी बँकांसह इतर संस्थांना सावधगिरीचा इशारा दिल्याचं ते यावेळी म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारत आणि व्हिएतनाम हे दोन देश आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत परस्पर सहकार्यानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं प्रतिपादन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांनी आज केलं। मुंबईत भारत व्हिएतनाम व्यापार मंचाला ते संबोधित करत होते। या दोन देशांनी यापूर्वीही एकमेकांच्या सहाय्यानं वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। भारत आणि व्हिएतनामसारख्या देशातले स्वयं उद्योजक, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात व्यावसायिक आशियाचं भवितव्य घडवतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। बौद्ध धर्म हा भारत आणि व्हिएतनाम यांना जोडणारा एक दुवा असून व्हिएतनामी पर्यटकांनी अजंठा आणि एलोरा लेण्यांना भेट द्यावी, तसंच पर्यटन क्षेत्रात भारताच्या बरोबर काम करावं असं आवाहन त्यांनी केलं। या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे। विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं। या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबईत उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती, त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती। या प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता। या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता। दक्षिण मुंबईच्या पायधुनी भागात गेल्या महिन्यात एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, उंदीर मारण्याच्या

त्यामुळे झाल्याची माहिती आज पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, मुलगी आयेशा आणि झैनब यांच्या विसेराच्या तपासणीत झिंक फॉस्फोरेटचे अंश आढळले. झिंक फॉस्फाईड हे औषध उंदीर आणि घुशी मारण्यासाठी वापरलं जाणारं विषारी रसायन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला रिकव्हर संघानं दक्षिण कोरियावर मात करत विश्वचषक स्टेज 2 पहिलं पदक पटकावलं आहे. दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि कुमकुम मोहोड यांच्या या संघानं दक्षिण कोरियावर 5-1 असा विजय मिळवला. येत्या रविवारी सुवर्णपदकासाठी भारताचा सामना चीनशी होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामना सुरू असून रॉयल चॅलेंजर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 60 बिनबाद 68 झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी TVK पक्षाची भाकपला पाठिंब्याची विनंती. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार. नितीशकुमार यांच्या पुत्रासह 30 शपथविधी. आणि भारत आणि व्हिएतनाम जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: छायागीत के सुनने वालों को नेहा आगरकर देसाई का नमस्कार. मेरी तन्हाइयों को अपनी हंसी उधार दे दे, मेरे सूने लम्हों को मेरी तन्हाइयों को अपनी हंसी उधार दे दे, मेरे सूने लम्हों को अपना एक इकरार दे दे. मैं क्या दे पाऊंगा तुझे इस मोहब्बत के सिवा, बस तू मुझे अपना बना ले, मुझ पर ये एक एहसान कर दे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.